0: नमस्तंगा हे नमस्तंगा बाहे नमस्तंग तर वर्गे नमस्तंग सर्गे
1: नमस्तंग प्रभोगे नमस्तंग सजोगे नमस्तंग रंगे नमस्तंग पंगे
0: नमस्तंग गम्मे नमस्ता सरमे नमस्तंग जरासरे नमस्तंग निरासरे
1: नमस्तंग जाते नमस्तंग पाते नमस्तंग मजवे नमस्ता सजवे
0: आदेशन आदेशे नमस्तंग पेशे नमस्तंग निर्तामे नमस्तंग निर्वामे
1: नमो सर्व काले नमो सर्व दयाले नमो सर्व रूपे नमो सर्व रूपे
0: नमो सर्व खापे नमो सर्व थापे नमो सर्व काले नमो सर्व पाले
1: नमस्तदेव नमस्तंग देव नमस्तंग जन्मे नमस्तंग सबन्मे
0: नमो सर्व गौणे नमो सर्व पौणे नमो सर्व रंगे नमो सर्व पंगे
1: नमो काल काले नमस्तदयाले नमस्तंग वर्णे नमस्तंग मरणे
0: नमस्तंग जरारण नमस्तंग करतारण नमो सर्व तंदे नमो सत बंदे
1: नमस्तंग साके नमस्तंग गर्भाके नमस्तंग रहीमे नमस्तंग करीमे
0: नमस्तंग अनंते नमस्तंग महांते।

0: कहे नानक मन चंचल चतुराई किने ना पाया।
1: ए मन प्यारिया तू सदा सच संभाले,
0: एहो कटंब तू जे देखदा चले नाही तेरे नाले।
1: तेरे चले नाही तिस नाल क्यों चित लाईऐ,
0: ऐसा काम मूले ना कीजे जित अंत पछुताईए।
1: सतगुरु का उपदेश सुन तू होवे तेरे नाले,
0: कहे नानक मन प्यारे तू सदा

0: सुरमे साहेब कंध ला रे कलगीधर दे सुरमे साहेब कंध ला रे हो
1: असि कलगीधर दे सुरमे साहेब कंध ला रे असि कलगीधर दे सुरमे साहेब कंध ला